0: Thank you.
1: Lunch break.
2: Lunch break.
3: Lunch break. Lunch break.
4: देखे मैं घर दिवे ये फिर मम्मी का डेगा अर्गुन में कुरी मम्मी के दा लंच ब्रेक में शोगा मैं तो अर्गुन देखूं तेरे ना हम ये के निस्ते नहीं दो ही दिरियों में तेरे अर्गुन में के दिरियों लो मा गेने विदाने बाइक का हालो बदलते होगे सबों अर्गुन में के दिरियों लों इतुरा फंसे हुए के दाने बाइक का हालो अंत तक अभी है को तुम मैं तो अर्गुन में मालूम आते हिसाब को लमन दाने अरे टेक्नोलॉजी के कुरियरुमा आ ई ज्यादा तक आए को अर्गु मेंगे दिरियुलम के दुएली मे तो मे बनी हम वारा पोटा बदल वे फ हालो वे वेफा एफ फोर आफश का हुरी फसे हते गिने वे दुनिया के कम में कोले कहिगा कम में बस हम मधु सिकुन तो कोला कम पला लेवे एम एस मी हालो वे दिरियुलमा मादि को तोलु बुन कुरियरुन तक आए को अर्गु मेंगे नपसाने दुले हो कम मे बनी बड़े तिके जहुन तके कुरि मत वेफा बेरु फुशुं हुरिहा कमे फुरि हम हें हीवे दाने एनम सेतरे हशीगा ए हुनानु तनवस कमा हास कं अलगु मेनन इहसास करे बे फहरो आदे जमाने दिरियुलुम ग नफसाने दोळे हेव कमा बुरुवारा एमे बडो ए सबबकी डिजिटल दुनिये एला हुन कोम्मे वगुतगु फोनु गे नोटिफिकेशन तका समाल कन दे जहुमा सोशल मीडिया ग दक्का फुरि हम दिरियुलुन तका अमिल्ला नफसा अला क्यूमके अलगु मेनन कुरेवे कमे मेगे तुरुं ऑफिस कडे निमुमु विस ईमेल तका मेसेज तहुगे सबबुं मसकतु गे माहौलुं मुळिं अलगु मेनन ಬಾಕಿ ಎನ್ನುವೆ ಸಿಕುಂತಕವೆ ಸಿಕುಂಡೆ ರೆಸ್ಟ್ ಮೋಡರ್ ನುಗೆನವೆ ಫಾರುವೆ ಸಾದೆ ಮಿಗಮುಗೆ ನತೀಜಾಯಗ ಗುತು ತಾಯ್ಮೇ ಗೊತೆಗ್ಗ ವರುಬಲಿಕಂ ಅಳುಗು ಮೇನಂ ಇಹು ಸಾಸ್ಕುರಂಗೆ ಬಜೆಹೆ ಮಿಕಮುಗೆ ವಾಹಕತಂ ಮೇ ದೊಳಗುನ್ ಡಕ್ಕಾಲ ಮುಂದಾಣಿ ದಿರಿಯುಳುಮ ಗೆನವಿದಾಣೆ ಬಯಕಾಲ ಹೇವ್ ಬದಲ್ತೋಗೆ ಸಬಬುಂ ಅಳುಗನ್ ಮೇನ ಇತುರ ದುಯಿಫಸೆ ಹತಕ್ಕೆ ವೆಗೆನ್ ಎ ಬದೆ ಎಹೆಮ ಮೇದುಗೆ ಮೀ ಶೋಗೆ ತೆರೆಗೆ ಅಳುಗುನ್ ಮೇನ್ ಮಿಕಮುಗೆ ಬಯ ವಾಹಕತ ಹಿಸಾ ಕೊಲ್ಲ ಮುಂದಾಣಿ ನಫ್ಸಾನಿ ದುಳಿಹ ಖಾನ್ ದಿಮೆಹಿಟ್ಟು ಮಕ್ಕುರೆ ವಿಧಾನೆ ಬೈಕಾಲ್ ಕಂದೆತಕ ದೆಂಗಳುಗುನ್ ಬಲಾಲಾಣಿ ಲವೇಕ ಫಹು

0: למה לקוף בהון?
1: למה?
2: מי אשהר קאולונו דילתי הולפה סאודאגריק ואהק ആദാഗ മത്തിൻ എദ്ദു ഹെക് അസുരഫൗ ഷഹറുഗ മൗക്തോഗ ഹിംഗാലുമ ഏന നുകു ബോഡാകമെ കിബുരു വെരികമെ നെതി എ സൗദാഗരു എകി ഫന്തിഗി മിഹുന്ന സലാംഗലാംകോ ഹി സമാസകു നുന്ദി മിഹൻ ദിയ ദിയുമുഗ മുസ്കുളിവെ കഹ ബാരു ദെരവെ മഗ്മതി ഫവ മിഹക മി സൗദാഗരാദി മാവി ഖിയാലെ ഫികുരെ നെതി ഹിനി തുംബുമ കായകു സൗദാഗരു ഏനാഗ ജീബു മുഫുറാ ദീനാരു നഗ ए मुस्कुली मिहा दीफे एहिंदु ए मुस्कुली मिहा एनायकी मुळु जादू करेकमशा दहिवित कमेनेति एनाय एहिवा मिहक एमिहकु बेनुं कमिकोद्दे नदुरे बुनेफवा कमबुनि अदि सौदागर बेनुं वनी कोन कमेतो सवाल कुरे ए सवालाय को सौदागर गु बुद्धि शैताना सवारवे ए दीलति होगो हेल सौदागर गु बिस्तो दहिवित कमबे कुरे